0: പ്രൈസ് ഹുണ്ടായിൽ നിന്നും ജൂലൈ 20-നകം ഒരു പുതുപുത്തൻ ഹുണ്ടായി കാർ സ്വന്തമാക്കൂ. ഫിഫ വേൾഡ് കപ്പ് മെഗാ ലക്കി ഡ്രോയിലൂടെ വമ്പൻ സമ്മാനങ്ങൾ നേടൂ. ചുങ്കത്ത് പ്രൈസ് ഹുണ്ടായി, കൊല്ലം, കരുനാഗപ്പള്ളി, നിലമേൽ. ഫോൺ 8714624012.
1: ദോസ്തോ, മൈ ഹൂ ആർജെ ആകാംക്ഷ ഓർ ലേക്കർ ആ രഹി ഹൂ ആപ്കെ ലിയേ പ്യാർ ഭരി ആവാസ് ലൈവ് പ്രോഗ്രാം ജോ സിർഫ് ഏക് ഗീത് ഹി നഹി ഏക് ജസ്ബാത് ഓർ ഏക് സുകൂൻ ഹോഗാ ഓർ സബ്സെ ഖാസ് സിർഫ് ഓർ സിർഫ് ആപ്കെ ദിൽ കേ കരീബ് ഹോഗാ തോ സുന്നാ മത് ഭൂലിയേ പ്യാർ ഭരി ആവാസ് സിർഫ് ഓർ സിർഫ് ആർജെ ആകാംക്ഷ കേ സാഥ് ഹർ സുർ മൊഹബ്ബത് ഹർ ബാത് മേ സുകൂൻ ഹർ ബാത് മേ സുകൂൻ हर ट्यूसडे सुबह 11 बजे कॉल 0474-293-1111 सिर्फ कम्युनिटी रेडियो बेंसिकर 107.8 पर
2: गुड मॉर्निंग नमस्ते दोस्तों कैसे हैं आप मैं बढ़िया हूँ आप बताइए उम्मीद है आपकी मुस्कान भी वैसे ही चमक रही है जैसे ये आज का सुबह का सूरज की किरण ये है ट्यूसडे का शो आपका अपना प्यार भरी आवाज ओनली ऑन 107.8 पर और मुझे तो आप पहचानते ही हैं मैं हूँ आपकी दोस्त होस्ट आज आकांक्षा आ गई हूँ आपके लिए प्यार भरी आवाज लेकर हर ट्यूसडे इसी टाइम पे 11 बजे तो चलिए शुरू करते हैं ये प्यारा सा शो होंगी इसमें ढेर सारी बातें खुशियों और अपने फेवरेट गाने सुनने का मौका वो भी मेरे साथ इसी टाइम पे तो चलिए दोस्तों रेडियो का आवाज़ बढ़ा लीजिए हाँ अगर आप काम में बिजी हो या आप कहीं पे ऑफिस से काम पे जा रहे हैं या किसी सफ़र में है तो थोड़ा सा आवाज़ बढ़ा लीजिएगा क्योंकि बजने वाले हैं आज बहुत खूबसूरत से मेरे कुछ फेवरेट गाने और आपके भी तो चलिए शुरू करते हैं और शुरू करने से पहले मैं आपको बताना चाहती हूँ आपको भी अपना फेवरेट गाना सुनना है तो डायल करें 0474-293-1111 पर 0474-293-1111 पर तो चलिए सुनते हैं ये खूबसूरत सा गाना सामने ये कौन आया थोड़े से न्यू स्टाइल में ओनली ऑन 107.8 पर प्यार भरी आवाज़